0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

नमस्कार मंडळी, आज ना तर खूप खास दिवस आहे आणि आजचा दिवस म्हणजे खरंच खूपच उत्तम आहे. आज आहे गुरुपौर्णिमा, तो दिवस ज्या दिवशी आपण ज्या त्या व्यक्तीला वंदन करतो ज्याने आपल्याला जगायला शिकवलं. केवळ शाळेतील शिक्षक नव्हे तर जे जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात ते सगळेच गुरु. लहानपणी आईने हात धरून चालायला शिकवलं, वडिलांनी धडपडून उठवायला शिकवलं, शिक्षकांनी अक्षर ओळख शिकवली आणि आयुष्याने धडे शिकवले. हे सगळे आपले गुरुच नाही का? आजच्या दिवशी एक फोन लावा त्या जुन्या शिक्षकाला, एक मेसेज करा त्या मित्राला ज्याने चुका सुधारायला शिकवलं, आणि धन्यवाद म्हणा त्या आयुष्याच्या अनुभवांना जे तुम्हाला घडवत राहिले. गुरु म्हणजे फक्त पाठ शिकवणारा नसतो, गुरु म्हणजे तो जो तुमचं आयुष्य बदलतो, ज्याच्या शब्दांनी दिशा मिळते आणि ज्याचं अस्तित्व तुमच्या यशामागे असतं शांतपणे न बोलता. म्हणूनच आजच्या या गुरुपौर्णिमेला एका नम्र वाक्याने सुरुवात करूया. गुरुए नम. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.

मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ऍपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in

0: आपण आपल्या शो मध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर बोलत असतो, तर मेंटल हेल्थ मध्ये आज आपण बोलत आहोत मेन्स मेंटल हेल्थ बद्दल. आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल पात्रीकर सर, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती तज्ज्ञ. आणि सर, डेली रुटीन मध्ये आपलं जे स्ट्रेस असतो, काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?
1: हो, पुरुषांच्या याच्यावर आता कसं आहे की जसं मी सांगितलं की पुरुषांना त्याला सर्वात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्याच्यामुळे त्यांना काय होतं, ते सतत मध्ये त्यांच्यात इमोशन ते स्वतः दाखवत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या भावना त्यामध्येच तशा दाटून राहतात आणि त्यामध्ये दाटून दाटून एक वेळ काय होतं, मग त्या ज्वालामुखी त्याचा फुटतो आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना काय ना की मानसिक स्पेशली आजार, जसं त्याच्यामध्ये अँझायटी येतं, डिप्रेशन येतं, हे चालू होण्याचं खूप म्हणजे त्याच्यामध्ये शक्यता आणि त्याच्यामध्ये माणसांमध्ये चिडचिडपणा वाढतो, त्यांना सतत उदास वाटायला लागतं. बऱ्याच वेळा काय होतं, याचा परिणाम असा होतो की मग ते या स्ट्रेस हँडल करण्यासाठी व्यसनांकडे वळू लागतात, मग त्याच्यामुळे कधी अल्कोहोल किंवा इतर व्यसनामध्ये ते अडकतात, कधी कधी गॅम्बलिंग मध्ये अडकतात, कारण त्यांना तो ब्रेक पाहिजे असतो. आणि आणखीन काय होतं, सतत जर ते मनामध्ये स्ट्रेस राहिला तर त्याच्याने काय होतात, जसं सततची पोटदुखी, सततची डोकेदुखी, झोप न येणं, थकवा येणं, कारण सतत तुमच्या शरीरावर ताण पडतो, मनावर ताण पडला की तुमच्या शरीरावर पण ताण पडतो, म्हणून सतत काही ना काहीतरी डोकं दुखणं, मन पाट दुखणं, थकवा जाणवणं, पोटदुखीचे किंवा मग डायजेशनशी रिलेटेड खूप प्रॉब्लेम वाढतात, झोपेचे प्रॉब्लेम वाढतात, चिंता वाढू लागते आणि ते काही कोणाला एक्सप्रेस करत नाही, ह्या सगळ्या गोष्टी वाढतात आणि चिडचिडपणा खूप वाढतो त्याच्यामध्ये. तर काय ना की भावना कधी ना कधी तर ते दाटून येणार, त्याचा कधी कधी जेव्हा उद्रेक होतो तेव्हा आपण पाहतो की खूप जास्त चिडचिडपणा वाटते किंवा मग त्यांना इतका उदासपणा वाटतो की त्यांना वाटतं की आता मला कोणी वाचू शकत नाही आणि मीच घरातला स्ट्रॉंग पुरुष आहे आणि बाकीचे तर ते मग त्यांना वाटतं की मग मला कोण सपोर्ट करेल जर मीच जर आता दुबळा पडलो, मग त्यावेळेस ते त्यांना इतकं डिप्रेशन वाढतं, कधी कधी ते आत्महत्या सारख्या गोष्टीकडे पण खूप जास्त वळतात.
0: मित्रांनो, मेन्स मेंटल हेल्थ बद्दल आपण अजून चर्चा करणार आहोत. बाय द वे दोस्तों, आपके भी मन में ऐसे कोई सवाल हो तो आप हमें पूछ सकते हो 9359320080 इस व्हाट्सएप नंबर पर. एंड स्टे ट्यून्ड.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए एमजीएम यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, बीएससी ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो एमएससी स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University Institute Kochitrapati Sambhajinagar.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7184-44.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.

साला मैं तो साहब बन गया टेंशन साला मैं तो

0: खरं गुरु किती महत्वाचे असतात ना आपल्या आयुष्यात. म्हणजे गुरु जर नसेल तर आपण आज जे काही बनलोय ते बनू शकत नव्हतो. तर हेच मी तुम्हाला विचारलं होतं की यार तुमच्या आयुष्यात तुमचे कोणते गुरु आहेत ज्यांना तुम्ही काहीतरी सांगू इच्छिता, किंवा गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला काही सांगायचं असेल तर बिनधास्त कॉल करा. सो नेक्स्ट कॉलर आहे आपल्यासोबत गिनी, ती काय सांगते ऐकूया.
1: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. आज गुरु पौर्णिमा आहे आणि म्हणूनच मी माझ्या सर्व गुरूंना मानवंदना देऊ इच्छिते, त्यांना वंदन करू इच्छिते. मग ते माझ्या कथक क्षेत्रातले दोन्ही गुरु असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रातले सगळे शिक्षक असतील, माझी योगा ट्युटर असेल, या सगळ्यांनाच मी वंदन करू इच्छिते, मानवंदना देऊ इच्छिते. कारण त्यांनी एक नवा मार्ग दिला, दिशा दाखवली आणि असं म्हणता येईल की एक नवा दृष्टिकोन दिला आयुष्याकडे बघण्याचा. आणि आणखीन एक महत्वाचं, चराचरातल्या म्हणजेच निसर्गातल्या गुरुतत्वाला देखील मी आज वंदन करू इच्छिते. गुरु पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना सुद्धा शुभेच्छा.
0: वा क्या बात है, किनी खूप छान तू सांगितलंस. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा काही सांगायचं असेल तर कॉल करा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. सो कभी कभार गुरु के लिए बात करना अच्छी बात होती है. सो बिंदास कॉल करें एंड स्टे ट्यून.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: आज आपण साजरी करतोय गुरु पौर्णिमा. तर या निमित्ताने आज मी तुमच्या सोबत बोलतोय आणि तुम्हाला चान्स देतोय की यार तुमच्या गुरुंबद्दल सांगण्याचा. तर आता आपल्या सोबत नेक्स्ट कॉलर आहेत अक्षय थाटकर. सो अक्षय त्यांच्या गुरुंबद्दल काय सांगतोय ऐकूयात.
1: गुरु म्हणले की आपल्या समोर एका मनुष्याची प्रतिमा येते आणि मी आपल्याला गुरु म्हणजे एक मनुष्य असं आपण गृहित धरतो. पण मला वाटतं की गुरु ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. मनुष्य तर आहेच पण आपल्याला शिकवून देणारे बऱ्याच गोष्टी त्या जगात निर्जीव पासून सजीव पर्यंत. पण जो मनुष्य गुरु असतो तो तर खूप श्रेष्ठच असतो आपल्यासाठी. लहानपणीपासून आपल्याला बरीच शिकवण गुरु देतो. पण मी थोडा वेगळा आस्पेक्ट मांडणार गुरु बद्दलचा की कसं गुरु फक्त सजीव नाही तर निर्जीव गोष्टी सुद्धा असू शकते. आता आपण पाहतो आपल्याला आपली संस्कृती असेल, आपले धर्मग्रंथ असतील, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले की बऱ्याचशा निर्जीव गोष्टी तुमच्यासाठी गुरु म्हणू शकतात. जसं की उदाहरण म्हणून जसं एखादं कच्चं फळ पक्क बनतं तर आपल्याला ती प्रोसेस जी माहिती आपल्याला लक्षात येते, आपण बघतो की कसं ते पक्क बनतं, ह्याच्यावर आपल्याला कळतं की कशी प्रोसेस आहे. आता आपण पाहतो की आपल्या निसर्गाकडून बी खूप काही शिकायला मिळतं. बरेचसे आजूबाजूला बरेचसे व्यक्ती असतात ज्यांच्याकडून आपण बरंच काही शिकतो. गुरु म्हटले की आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा वयापेक्षा वयाने मोठा माणूस असंच असंच एक गुरुची प्रतिमा बनलेली असते. पण तसं नाही, जे आपल्यापेक्षा वयाने साईजनी लहान असतात ही सुद्धा आपल्यासाठी खूप चांगली गुरु म्हणू शकतात. जसं की एखादा माणूस आयुष्यात खचून जातो, त्याला खूपच निराशा येते, कधी कधी म्हणतो की आता माझ्याकडून होणार नाही आता हे काम. पण जेव्हा आपण बघतो की एखादी मुंगी सुद्धा कधी आपले प्रयत्न सोडित नाही तर ती मुंगी सुद्धा आपल्यासाठी एक गुरु बनू शकते.
0: क्या बात है रक्षक, खूप सुंदर तो सांगितलं. खरंच एक महत्वाचं तो सांगितलं ते म्हणजे निसर्ग. निसर्ग सुद्धा आपलं गुरु आहे, ह्यांच्याकडून सुद्धा आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. सो थँक्यू सो मच अक्षय, थँक्स अ लॉट. सो मित्रांनो, आज गुरु पौर्णिमा आपण सेलिब्रेट करतोय. आजच्या दिवशीच नाही, नेहमी आपल्या गुरुंबद्दल आदर ठेवा. कारण की जे तुम्ही काय आयुष्यात बनणार आहात किंवा बनतायत तर त्याच्या पाठीमागं तुमच्या गुरूंचा खूप मोठा हात आहे. मी पण आज ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी मी नसलो असतो जर मला आयुष्यात ते गुरु नाही भेटले असते तर. सो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा. स्टे ट्यून.
2: Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco Chhatrapati संभाजीनगर.
3: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
4: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
5: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
6: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी

0: तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM University किंवा व्हिजिट MGMU.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025 to 2026. MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NCC, तिरुपती छत्रपती संभाजीनगर.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप,
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891 7184.

0: SIR बद्दल आजकाल आपण खूप ऐकलं असलं आणि सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे की यार SIR फॉर्म भरायचा आहे, पण तो का भरायचा, किती महत्वाचा आहे, त्याने काय होतंय, तर याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही ऐकत आहात RJ अदनानला ऑन MGM 90.8 FM आणि आज माझ्यासोबत आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा सर. हॅलो सर, तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न महत्वाचा आहे, सगळ्यांच्या मनात हाच असतो की SIR उपक्रम, तर याची सुरुवात कधीपासून झाली होती, किती वर्षांनी हा उपक्रम राबविला जातो?
1: हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम, हा कार्यक्रम आपला मतदार यादी दोषविरहित व अचूक राहावे हा हेतूने राबवल्या जातात आणि हा राबवताना मतदार यादी नवीन तयार होतात. आपला स्वतंत्रपासून हा नियमितपणे राबवला गेलेला आहे आणि हे पहिल्यांदा 52-56 मध्ये राबवला गेला आणि त्याच्यानंतर नियमित राबवला गेलेला आहे आणि रिसेंटली हे 2002-04 मध्ये आपल्या भारतात राबवला गेलेला आहे.
0: आणि सर, वारंवार मतदार याद्यांची दुरुस्ती करण्याची गरज का पडत असते?
1: वाढत्या लोकसंख्या, वाढत्या शहरीकरण, लोकांच्या स्थलांतरण, लोकांचा मृत्यू आणि काही कारणाने होणारा डुप्लिकेशन, हे सर्व जो मतदार यादीमध्ये येऊन जातात विथ टाइम, त्याला शुद्धीकरण करण्यासाठी आणि मतदार यादी पूर्णपणे एरर फ्री करण्यासाठी हा कार्यक्रम राबवले जातात. दरवर्षी होतात स्पेशल रिव्हिजन, त्याच्यामध्ये जो एक्झिस्टिंग मतदार यादी आहे त्याला बेस पकडून त्याच्यामध्ये काही ॲडिशन डिलिशन करून सप्लिमेंटरी लिस्ट तयार होतात. पण हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार यादी नव्याने डीनोवो तयार केल्या जातात, हा एक मोठा फरक आहे.
0: तर SIR उपक्रम काय आहे आणि मतदार यादींमध्ये दुरुस्तीची गरज का असते याबद्दल आता आपण जाणून घेतलं. आपण अजून बोलणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: किसी से प्यार किया?
5: किया।
4: कभी किसी को दिल दिया?
5: दिया।

0: अगर तुम पे आ जाए प्यार में तो ये गीत गाना सिंग
1: Let's talk about SIR. You're listening MGM 90.8 FM. RJ Adnan, तुमच्या सोबत आहे. माझ्या सोबत आहेत क्रिकेटर विनय गौडा सर. आणि आपण बोलत आहोत SIR या उपक्रमाबद्दल. तर सर, SIR कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाचं काही वेळापत्रक आहे का? कशा प्रकारे हा पूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे?
2: आपला पूर्ण जो SIR च्या कार्यक्रमासाठी भारतीय निवडणूक आयोगाने डिटेल्ड वेळापत्रक दिलेलं आहे. पहिला टप्पा आहे आपला BLO बूथ लेवल ऑफिसरनी घरबेटी देऊन एन्युमरेशन फॉर्म भरून घेणे. तो त्याचा कालावधी आहे 30 जून पासून 29 जुलै पर्यंत होता. ते आता 8 ऑगस्ट पर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण ते 8 ऑगस्ट पर्यंत होणे अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर हा जो येणारा गणनापत्र एन्युमरेशन फॉर्म भरून आलेला जो लिस्ट आहे त्या बेसिसमध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. आणि दावे आणि हरकते स्वीकारण्याचा कालावधी 17 ऑगस्ट पासून 16 सप्टेंबर पर्यंत असेल. आणि हा जो प्रारूप मतदार यादी आहे तो त्याच्यावरती आलेला दावे व हरकतीच्या नोटीस देऊन त्याच्या सुनावणी घेण्याचा आणि निर्णय घेण्याचा कालावधी आहे 17 ऑगस्ट पासून 15 ऑक्टोबर पर्यंत. आणि आपला अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यामध्ये असं आहे की एक प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर एन्युमरेशन फॉर्म भरताना प्रत्येकांना 2 ऑप्शन असू शकतात. एक एन्युमरेशन फॉर्म आता जो मतदार यादीमध्ये असणारे नाव मधला एक व्यक्ती एन्युमरेशन फॉर्म भरून देणार आहे. जो एन्युमरेशन फॉर्म भरून देणार आहे फक्त त्यांचेच नाव ते प्रारूप यादीमध्ये असणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो एन्युमरेशन फॉर्म भरून देताना मॅपिंग करून देईल तो त्यांच्या काही अडचण नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या मॅपिंग होऊ शकलं नाही तर तो त्यांना हा अर्कती व सूचनाच्या कालावधीमध्ये नोटीस देऊन सुनावणी होईल.
1: आणि सर, पुनरीक्षणाची जी शेवटची तारीख आहे आणि त्या दिवशी कोणाचं वय 18 वर्ष पूर्ण होत असतील तर या यादीत त्यांचं नाव आपल्याला ऍड करता येईल का?
2: आता आपला पूर्ण पुनरीक्षणच्या कार्यक्रमाच्या डेट आहे 1 ऑक्टोबर 2000 रोजी हा अर्हता दिनांक म्हणून पकडल्या गेलेल्या. म्हणजे त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष जो काही असणार आहे ते सर्वांच्या या प्रारूप मतदारामध्ये
3: यादीमध्ये समाविष्ट
2: होणार आहे. आणि एखादा ऑलरेडी आपल्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नसेल तर नवीन फॉर्म सहा भरून देत आहे.
1: तर SIR उपक्रमाबद्दल आपण अजून बोलणारच आहोत सविस्तर कलेक्टर विनय गोंडा सर यांच्या सोबत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. You get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: निवडणूक आयोगाचा उपक्रम सुरू आहे SIR, याबद्दल आज आपण बोलत आहोत. तुम्ही ट्यून केले MGM 90.8 FM आणि माझ्यासोबत आहेत कलेक्टर विनय गौडा सर. तर सर, या उपक्रमासाठी जे फॉर्म फिलअप करायचा असतो त्याच्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंटची गरज असते आणि ते कशा प्रकारे फिलअप करता येतात?
1: हे पूर्ण आपला पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये सर्वांना हा कागदपत्र देण्याची गरज नाही, ते पहिली गोष्ट आहे. एन्युमरेशन फॉर्म भरून देताना ते प्रत्येक व्यक्तीच्या, ते 2002 मध्ये ते स्वतःच्या या त्यांच्या स्वतःच्या आई वडील या आजोबा आजी यांना मॅप करून दिला तर तो प्रूफ म्हणून घेतला जाणार आहे. तो त्यांना काही अडिशनल डॉक्युमेंट देण्याची गरज नाही आहे. असं आहे की एखादा व्यक्ती आज मतदार यादीमध्ये आहे, ते 2002 याच्या मतदार यादीमध्ये ते स्वतः असू शकतात, या त्यांचे वय कमी असेल तर माझ्यासारखं त्यांच्या आई वडील तेव्हा असणार आहे. तो आई जर ते स्वतःच्या या त्यांच्या आई वडीलच्या इवन या त्यांच्या आजोबा आजीच्या कोणाच्याही लिंक 2002 त्यांनी मॅपिंग करून दिलं एन्युमरेशन फॉर्म मध्ये कुठे तेव्हा होते आणि त्याच्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचं नाव, त्यांच्या पार्टचं नाव, त्याच्यामधलं सिरियल नंबर ते मॅपिंग करून दिला तर ते प्रूफ म्हणून गिनले जाणार आहे. त्यांना अडिशनल कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही आहे. पण एखादा व्यक्तीच्या एन्युमरेशन फॉर्म भरून देताना 2002 काही मॅपिंग होऊ शकलं नाही, म्हणजे ते स्वतःच्या या त्यांच्या आई वडील या आजोबा आजींच्या, तो तेव्हा हरकती या सुनावणीच्या कालावधीमध्ये त्यांना नोटीस देऊन हा जो अडिशनल डॉक्युमेंट्स आहे ते मागवणार आहे. अडिशनल डॉक्युमेंट्स मागवताना त्यांच्या वयानुसार वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स आम्ही मागवणार आहे. तो एक आहे एखाद्या व्यक्तीच्या 1 जुलै 1987 पूर्वीचा जन्म असेल तर ते स्वतःच्या पुराव्या काफी आहे. तसेच 1 जुलै 1987 पासून 2 डिसेंबर 2004 पर्यंत जन्म असेल तर ते स्वतःच्या व आई या वडीलच्या दाखला लागेल. आणि 2 डिसेंबर 2004 नंतरचे जन्म असेल तर ते स्वतःच्या आणि आई आणि वडीलच्या दाखला लागणार आहे. आणि कोणकोणचा दाखला लागणार आहे ते पण यादी निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. ते यादी असं आहे की केंद्र व राज्य शासनाच्या या सार्वजनिक उपक्रम PSU मध्ये दिलेला ओळखपत्र, या सेवानिवृत्ती देयकाचा आदेश, 1 जुलै 1987 पूर्वी शासन, बँक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने जारी केलेला ओळखपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिलेला जन्म दाखला, पासपोर्ट, मान्यतेप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेला मेट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र, सक्षम राज्य प्राधिकरणाने दिलेला परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट, वनहक्क प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिलेला जात प्रमाणपत्र, ST OBC या कोणताही जात प्रमाणपत्र, आणि शेवटचे आधार कार्ड पण सादर करू शकतात, पण ते फक्त आयडेंटिटीसाठी गिनले जाणार आहे.
0: तर SIR फॉर्म तुम्ही कशा प्रकारे फिलअप करू शकता, कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज असते, ही सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आणि जेव्हा BLO ऑफिसर तुमच्या घरापर्यंत येतील तर त्यांना सहकार्य करा आणि ते फॉर्म फिलअप करून घ्या आणि ऐकत राहा.
2: Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sirko Chhatrapati संभाजीनगर.
3: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
4: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
5: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
6: झालं रे. मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
5: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
6: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि 1 वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
5: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668 8783889 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
7: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
8: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
7: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. To visit mgmu.ac.in.

0: येलो ऑफिसर जेव्हा तुमच्या घरी येणार आहेत SIR फॉर्म भरण्यासाठी, तेव्हा कोणकोणती काळजी घ्यावी, कशा प्रकारे ते फॉर्म भरावं, याबद्दल आज आपण बोलत आहोत. तुम्ही ट्यून केले MGM 90.8 FM, RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि माझ्यासोबत आहेत कलेक्टर विनय गौडा सर, यांच्यासोबत आज आपण बोलत आहोत. तर सर, BLO जेव्हा घरी येतील, BLOंचं काम काय आणि कुटुंबातील लोकांनी कशा प्रकारे त्यांना मदत करावी?
1: अपेक्षा असा आहे की BLO त्यांच्या पार्टमध्ये, त्यांच्या बूथच्या एरियामध्ये असणारा प्रत्येक घरी भेट देईल. आणि जेव्हा BLO एखाद्या घरी आल्यावर मतदार जो आहे, आलेला BLOंना एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्यासाठी पूर्ण मदत करायच्या. त्यांना जो काही माहिती लागणार आहे, जो काही तपशील लागणार आहे ते द्यायचं, आणि त्यांच्या कुटुंबातील असलेला सर्वांच्या माहिती एक त्या कुटुंबातील एक अडल्ट व्यक्ती करू शकतात. आणि एन्युमरेशन फॉर्म भरताना त्यांच्या, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 2002 त्यांच्या स्वतःच्या या त्यांच्या इमिडिएट फॅमिली मेंबर, आई वडील या आजी आजोबा, त्यांच्या तपशील एन्युमरेशन फॉर्म मध्ये भरायच्या आणि भरून BLO कडे द्यायच्या. आणि BLO जो आहे हे सर्व भरलेला व्यवस्थित आहे का चेक करून एक कॉपी त्यांच्या स्वतःकडे ठेवायची आणि एक कॉपी अक्नॉलेजमेंट म्हणून मतदारांकडे पण द्यायची.
0: आणि सर, काही जण घरी राहत नाहीत किंवा शहरात नाहीत, विदेशात राहतात, तर अशा लोकांचं मतदार यादीत पुनरीक्षण कसं होणार?
1: हा मायग्रेशन जो आहे दोन प्रकारच्या होऊ शकतात. एक तात्पुरत्या म्हणजे टेम्पररी मायग्रेशन, असा एक टेम्पररी मायग्रेशन साठी गेलेला असेल तर तो त्यांच्या घरी असणाऱ्या कुटुंबातील कोणी प्रौढ सदस्य त्यांच्या वतीने एन्युमरेशन फॉर्म भरून देता येतो. पण एखादा व्यक्तीने पर्मनंटली शिफ्ट केलेला असेल तर तो ज्या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे तिथून त्यांच्या मतदार यादीमध्ये ते भरावं लागणार आहे.
0: आणि महत्वाचं सर अजून एक, की लग्न झालेल्या ज्या मुली आहेत किंवा या उपक्रमादरम्यान ज्यांचं लग्न होणार आहे तर त्यांचा पत्ता आणि सरनेम चेंज होत असतं, तर यावेळेस त्यांचं नाव ते कशा प्रकारे चेंज करू शकतात आणि कोणकोणत्या डॉक्युमेंटची त्यांना गरज असेल?
1: त्यांच्या फक्त मॅपिंग करताना काही नेम मिसमॅच होऊ शकतात त्यांच्या, की लग्न झाल्यानंतर 2002 काय आडनाव होता आणि आताचं काय आडनाव आहे. पण त्याच्या करेक्शन करण्यासाठी एक सोपं आम्ही कार्यपद्धत ठेवलेलं आहे, फक्त एक नॉर्मल त्यांच्या लग्नाचे काय पुरावे आणि लोकल पंचनामा करून आम्ही ते क्लिअर करून देणार आहे, काही त्याच्यामध्ये मोठा विषय येणार नाही.
0: तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, BLO ऑफिसर जेव्हा तुमच्या घरी येतील त्यांना सहकार्य करा, फॉर्म फिलअप करून घ्या आणि ऐकत राहा.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी इन्स्टिट्यूट को छत्रपति संभाजी नगर.
4: फक्त इंजीनियर नव्हे तर फ्यूचर रेडी प्रोफेशनल बनायचे,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स,
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9890-71-7844.

0: लोगों को आदत होती है इम्पॉर्टंट काम अक्सर भूल जाने की या तो फिर नहीं करने की. अभी आपल्याला एक महत्त्वाचं काम करावंच लागेल. तुम्ही ऐकत आहात आरजी अदनान लॉन एमजीएम 90.8 FM आणि माझ्यासोबत आहेत कलेक्टर विनय गौडा सर. आणि सरांसोबत आपण SIR फॉर्म बद्दल बोलत आहोत. जर सर कोणाचं नाव राहूनच गेलं नोंद करण्याचं तर अशांचं नाव मतदार यादीतून बाद होईल का?
1: सर्वांना विनंती आहे की या पुनरीक्षण कार्यक्रम मध्ये तुम्ही सहभाग व्हा आणि एखादा एन्युमरेशन फॉर्म आले नाही तर ते आपला प्रारूप आणि अंतिम मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नाही असणार. सर्वांना विनंती असणार आहे की तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव असेल ह्याच्या खात्री करा. पण एखादा खूप जेन्युइन कारणाने ते राहून गेलेला असेल तर हे सर्व आपला विशेष पुनरीक्षण कार्यक्रम झाल्यानंतर नवीन फॉर्म 6 भरून आणि त्याच्यासोबत जो अडिशनल डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सर्व दिलं तर त्यांचं नाव समाविष्ट होऊ शकतं.
0: आणि सर या सुविधा ऑनलाईन आहेत का?
1: नक्की. हा सुविधा ECINET ॲपमध्ये तसेच voters.ECI.gov.in हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलमध्ये जाऊन एक व्यक्ती त्यांच्या एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन पण भरता येतो. गेलो तेव्हा त्यांच्या घर भेट देऊन ते व्हेरीफाय करून ते अपडेट करेल.
0: अच्छा, एक महत्त्वाचा प्रश्न सर, की काही तक्रारी अशाही आहेत की BLO घरी जात नाहीत किंवा कोणी टाळाटाळ करतात, तर BLO ने नेमकं काय करणं अपेक्षित आहे?
1: सर्व BLO ना असं सूचना देण्यात आलेलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO ने किमान एक वेळ प्रत्येक घरी भेट दिला पाहिजे आणि एखादा घर बंद असेल तर किमान 3 वेळ तिकडे भेट दिला पाहिजे आणि भेट देऊन एन्युमरेशन फॉर्म तिकडे वाटप करून ते भरून घेणे अपेक्षित आहे. पण एखादा ठिकाणी ज्या ठिकाणी घर सापडत नाही या काही लोक सकाळी बाहेर गेलेला असतील या कामानिमित्त गेलेला असेल तो त्यांना सोपं होण्यासाठी एक राऊंड दररोज त्यांच्या मतदान क्षेत्रामध्ये घरभेट दिल्यानंतर एक ठिकाणी केंद्र ठिकाणी म्हणजे
2: जिथे मतदान केंद्र
1: असणार आहे तिकडे या शासकीय कार्यालय एखादा असेल तर तिकडे डेसिग्नेटेड एरियामध्ये तिकडे बसून ते नंतरचा जो त्यांचं काम आहे ते करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. ताकी इवन एखादा व्यक्तींना मिस झाला त्यांना काही शंका असेल तर आफ्टर जो राऊंड घेतल्यानंतर तिकडे येऊन मतदार त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही शंका असेल तर निवारण करता येईल.
0: तर आपण अजून सविस्तर बोलणारच आहोत या टॉपिकवर, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Let's talk about SIR form. You are listening MGM 90.8 FM RG Adnan. तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहे कलेक्टर विनय गौडा सर. त्यांच्या सोबत आज आपण बोलत आहोत निवडणूक आयोगाच्या उपक्रमाबद्दल SIR. तर सर, जे दुबार मतदार आहेत किंवा ज्यांचं दोनदा मतदार यादीत नाव आहे, तर हे कसं चेक होणार?
1: दुबार मतदार म्हणून रजिस्टर करणे हे आपला कायदेशीर गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी ऑलरेडी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि आपला महाराष्ट्राच्या सीओ ऑफिस मधून एक्झिस्टिंग डेटाबेसवर सर्च करून आपल्याकडे काही फोटो सिमिलर एंट्रीज आणि डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज पीएससी आणि डीएससीच्या दुबार मतदारांच्या यादी आलेला आहे. आम्ही विथ इन पार्ट म्हणजे एकाच बूथ मध्ये आणि अक्रॉस पार्ट असा खाली वाटप केलेला आहे. एन्युमरेशन फॉर्म घेताना आम्ही हे खात्री घेणार आहे की त्यांच्याकडून दोन ठिकाणी असेल तर फक्त एक ठिकाणीतून एक एन्युमरेशन फॉर्म असेल त्यांच्या पसंतीनुसार, ताकि दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या ज्या दुबार नोंदणी आहे ते आपोआप कमी होईल. याच्यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यापर्यंत घेतलेला आहे म्हणजे एक पोलिंग बूथ म्हणजे एकाच पोलिंग बूथ मध्ये मल्टिपल असणार आहे त्याच्यात टॅकल करणार आहोत आणि अक्रॉस पोलिंग बूथ पण विथ इन एसी आणि अक्रॉस एसी विथ इन डिस्ट्रिक्ट इथपर्यंत आम्ही आता करतोय. पण एसआरच्या प्रक्रिया एंड मध्ये अक्रॉस डिस्ट्रिक्ट आणि अक्रॉस स्टेट पुढे इलेक्शन कमिशन घेणार आहोत एसआर संपल्यानंतर.
0: आणि सर, हा खूप महत्वाचा उपक्रम आहे निवडणूक आयोगाने सुरू केलेला आणि यात मतदार हा सर्वात महत्वाचा आहे, तर या सर्वांना तुम्ही काय मेसेज देणार?
1: अचूक मतदार यादी हे लोकशाहीचा मजबूत पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग झाला पाहिजे. BLO ना सहकार्य करावे, आवश्यक माहिती व कागदपत्र वेळेत उपलब्ध करून द्यावेत आणि स्वतःचे नाव मतदार यादीत योग्यरित्या समाविष्ट असेल याच्या खात्री करावे. आणि आपला पूर्ण पुनरीक्षण कार्यक्रमाचा हेतू आहे की प्रत्येक पात्र मतदारांची मतदार यादीत नोंद होईल आणि कोणत्याही अपात्र व्यक्तींच्या नावाचा समावेश होणार नाही.
0: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला आज माहीत झाली अबाउट निवडणूक आयोगाच्या SIR या मोहिमेबद्दल आणि याची महत्वाची माहिती आम्हाला माहीत झाली. सो थँक्यू सो मच सर, धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद.
0: स्टे ट्यून्ड.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
1: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM University's JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. कोर्स इज एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
5: The Last Ride.

0: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Co, Chhatrapati Sambhajinagar.
1: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
2: तो MGM University Institute of Indian and Foreign Languages लेकर आया है BA Honors in English, MA English, MA Marathi, MA Hindi, MA Urdu, MA Sanskrit, PG Diploma in Arabic. Diploma programs, Creative Writing in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and Translation.
1: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call करें 9763679245 और 9665353515.
3: तुझा अजूनही डिसाइड झाला नाही?
4: झालं रे. मी MGM University म्हणजेच MGM University Institute of Management and Research ला ऍडमिशन घेणार आहे.
3: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG Diploma, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668 7883 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM University, तुमच्या यशाचा मार्ग.
5: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचे, मग MGM University आहे तुमच्यासाठी सज्ज.
6: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
5: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM University. To visit mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NCT, छत्रपती संभाजीनगर.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7184-44.

माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर।

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: This is

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM University's JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. कोर्सेस एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sirco, Chhatrapati Sambhajinagar.
1: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
0: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
0: झालं रे. मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
0: BBA, BCom, MBA, Finance, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668789 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचे, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च, MGM युनिव्हर्सिटी, किंवा व्हिजिट MGMU.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी इन सिक्स को छत्रपति संभाजीनगर.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्यूचर रेडी प्रोफेशनल बनायचे,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स,
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7184-44.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी सो MGM यूनिवर्सिटीज JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू कोर्सेस एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA BTech MTech बैचलर ऑफ आर्किटेक्चर मास्टर ऑफ आर्किटेक्चर एंड MCA Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus and 6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.
1: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
2: तो MGM University Institute of Indian and Foreign Language लेकर आया है BA Honors in English, MA English, MA Marathi, MA Hindi, MA Urdu, MA Sanskrit, PG Diploma in Arabic. Diploma programs, Creative Writing in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and Translation.
1: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call करे 9763679245 और 9665353515.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे. मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
5: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचे, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
6: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबत टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
5: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट MGMU.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.
2: अरे कुठ

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: जाते तो बाते.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी इन्स्टिट्यूट को छत्रपती संभाजीनगर.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्यूचर रेडी प्रोफेशनल बनायचे,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7184-44.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
1: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM University's JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. कोर्स इज एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च, और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NC3 छत्रपती संभाजीनगर.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री विजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स,
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी सो MGM University's JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू कोर्सेस एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA BTEC MTEC बैचलर ऑफ आर्किटेक्चर मास्टर ऑफ आर्किटेक्चर एंड MCA Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
5: The Last Ride.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी इन्स्टिट्यूट को छत्रपती संभाजीनगर.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचे,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री विजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891478444.

0: SIR बद्दल आजकाल आपण खूप ऐकलं असेल आणि सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे की यार SIR फॉर्म भरायचा आहे, पण तो का भरायचा, किती महत्वाचा आहे, त्याने काय होतंय, तर याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही ऐकत आहात RJ अदनानला ऑन MGM 90.8 FM आणि आज माझ्यासोबत आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा सर. हॅलो सर, तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न महत्वाचा आहे, सगळ्यांच्या मनात हाच असतो की SIR उपक्रम, तर याची सुरुवात कधीपासून झाली होती, किती वर्षांनी हा उपक्रम राबविला जातो?
1: हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम, हा कार्यक्रम आपला मतदार यादी दोषविरहित व अचूक राहावे हा हेतूने राबवल्या जातात आणि हा राबवताना मतदार यादी नवीन तयार होतात. आपला स्वतंत्रपासून हा नियमितपणे राबवला गेलेला आहे आणि हे पहिल्यांदा 52-56 मध्ये राबवला गेला आणि त्याच्यानंतर नियमित राबवला गेलेला आहे आणि रिसेंटली हे 2002-04 मध्ये आपल्या भारतात राबवला गेलेला आहे.
0: आणि सर, वारंवार मतदार याद्यांची दुरुस्ती करण्याची गरज का पडत असते?
1: वाढत्या लोकसंख्या, वाढत्या शहरीकरण, लोकांच्या स्थलांतरण, लोकांचा मृत्यू आणि काही कारणाने होणारा डुप्लिकेशन, हे सर्व जो मतदार यादीमध्ये येऊन जातात विथ टाइम, त्याला शुद्धीकरण करण्यासाठी आणि मतदार यादी पूर्णपणे एरर फ्री करण्यासाठी हा कार्यक्रम राबवले जातात. दरवर्षी होतात स्पेशल रिव्हिजन, त्याच्यामध्ये जो एक्झिस्टिंग मतदार यादी आहे त्याला बेस पकडून त्याच्यामध्ये काही ॲडिशन डिलिशन करून सप्लिमेंटरी लिस्ट तयार होतात. पण हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार यादी नव्याने डीनोवो तयार केल्या जातात, हा एक मोठा फरक आहे.
0: तर SIR उपक्रम काय आहे आणि मतदार यादींमध्ये दुरुस्तीची गरज का असते याबद्दल आता आपण जाणून घेतलं. आपण अजून बोलणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Let's talk about SIR. You're listening MGM 90.8 FM. RJ Adnan, तुमच्या सोबत आहे. माझ्या सोबत आहेत कलेक्टर विनय गौडा सर. आणि आपण बोलत आहोत SIR या उपक्रमाबद्दल. तर सर, SIR कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाचं काही वेळापत्रक आहे का? कशा प्रकारे हा पूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे?
1: आपला पूर्ण जो SIR च्या कार्यक्रमासाठी भारतीय निवडणूक आयोगाने डिटेल्ड वेळापत्रक दिलेलं आहे. पहिला टप्पा आहे आपला BLO बूथ लेवल ऑफिसरनी घरबेटी देऊन एन्युमरेशन फॉर्म भरून घेणे. तो त्याचा कालावधी आहे 30 जून पासून 29 जुलै पर्यंत होता. ते आता 8 ऑगस्ट पर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण ते 8 ऑगस्ट पर्यंत होणे अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर हा जो येणारा गणनापत्र एन्युमरेशन फॉर्म भरून आलेला जो लिस्ट आहे त्या बेसिसमध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. आणि दावे आणि हरकते स्वीकारण्याचा कालावधी 17 ऑगस्ट पासून 16 सप्टेंबर पर्यंत असेल. आणि हा जो प्रारूप मतदार यादी आहे तो त्याच्यावरती आलेला दावे व हरकतीच्या नोटीस देऊन त्याच्या सुनावणी घेण्याचा आणि निर्णय घेण्याचा कालावधी आहे 17 ऑगस्ट पासून 15 ऑक्टोबर पर्यंत. आणि आपला अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यामध्ये असं आहे की एक प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर एन्युमरेशन फॉर्म भरताना प्रत्येकांना 2 ऑप्शन असू शकतात. एक एन्युमरेशन फॉर्म आता जो मतदार यादीमध्ये असणार आहे नाव मधला एक व्यक्ती एन्युमरेशन फॉर्म भरून देणार आहे. जो एन्युमरेशन फॉर्म भरून देणार आहे फक्त त्यांचेच नाव ते प्रारूप यादीमध्ये असणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो एन्युमरेशन फॉर्म भरून देताना मॅपिंग करून देईल तो त्यांच्या काही अडचण नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या मॅपिंग होऊ शकला नाही तर तो त्यांना हा हरकती व सूचनाच्या कालावधीमध्ये नोटीस देऊन सुनावणी होईल.
0: आणि सर, पुनरीक्षणाची जी शेवटची तारीख आहे आणि त्या दिवशी कोणाचं वय 18 वर्ष पूर्ण होत असतील तर या यादीत त्यांचं नाव आपल्याला ऍड करता येईल का?
1: आता आपला पूर्ण पुनरीक्षणच्या कार्यक्रमाच्या डेट आहे 1 ऑक्टोबर 2000 रोजी हा अर्हता दिनांक म्हणून पकडल्या गेलेला. म्हणजे त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष जो काही असणार आहे ते सर्वांच्या या प्रारूप मतदारामध्ये
2: यादीमध्ये समाविष्ट
1: होणार आहे. आणि एखादा ऑलरेडी आपल्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नसेल तर नवीन फॉर्म सहा भरून देत आहे.
0: तर SIR उपक्रमाबद्दल आपण अजून बोलणारच आहोत सविस्तर कलेक्टर विनय गौंडा सर यांच्या सोबत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी सो MGM University's JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू कोर्सेस अक्रेडिटेड बाय AICTE एंड COA BTech MTech बैचलर ऑफ आर्किटेक्चर मास्टर ऑफ आर्किटेक्चर एंड MCA Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

कहानी प्यार की। किसी ने जान ली, किसी ने जान

0: निवडणूक आयोगाचा उपक्रम सुरू आहे SIR. याबद्दल आज आपण बोलत आहोत. तुम्ही ट्यून केले MGM 90.8 FM आणि माझ्यासोबत आहेत कलेक्टर विनय गौडा सर. तर सर, या उपक्रमासाठी जे फॉर्म फिलअप करायचा असतो त्याच्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंटची गरज असते आणि ते कशा प्रकारे फिलअप करता येतात?
1: हे पूर्ण आपला पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये सर्वांना हा कागदपत्र देण्याची गरज नाही, ते पहिली गोष्ट आहे. एन्युमरेशन फॉर्म भरून देताना ते प्रत्येक व्यक्तीच्या, ते 2002 मध्ये ते स्वतःच्या या त्यांच्या स्वतःच्या आई वडील या आजोबा आजी यांना मॅप करून दिला तर तो प्रूफ म्हणून घेतला जाणार आहे. तो त्यांना काही अडिशनल डॉक्युमेंट देण्याची गरज नाही आहे. असं आहे की एखादा व्यक्ती आज मतदार यादीमध्ये आहे, ते 2002 याच्या मतदार यादीमध्ये ते स्वतः असू शकतात. या त्यांचे वय कमी असेल तर माझ्यासारखं त्यांच्या आई वडील तेव्हा असणार आहे. तो आईदर ते स्वतःच्या या त्यांच्या आई वडीलच्या इवन या त्यांच्या आजोबा आजीच्या कोणाच्याही लिंक 2002 त्यांनी मॅपिंग करून दिलं एन्युमरेशन फॉर्म मध्ये कुठे तेव्हा होते आणि त्याच्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचं नाव, त्यांच्या पार्टचं नाव, त्याच्यामधलं सिरियल नंबर ते मॅपिंग करून दिला तर ते प्रूफ म्हणून गिनले जाणार आहे. त्यांना अडिशनल कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही आहे. पण एखादा व्यक्तीच्या एन्युमरेशन फॉर्म भरून देताना 2002 काही मॅपिंग होऊ शकलं नाही, म्हणजे ते स्वतःच्या या त्यांच्या आई वडील या आजोबा आजींच्या, तो तेव्हा हरकती या सुनावणीच्या कालावधीमध्ये त्यांना नोटीस देऊन हा जो अडिशनल डॉक्युमेंट्स आहे ते मागवणार आहे. अडिशनल डॉक्युमेंट्स मागवताना त्यांच्या वयानुसार वेगवेगळे डॉक्युमेंट्स आम्ही मागवणार आहे. तो एक आहे एखाद्या व्यक्तीच्या 1 जुलै 1987 पूर्वीचा जन्म असेल तर ते स्वतःच्या पुराव्या काफी आहे. तसेच 1 जुलै 1987 पासून 2 डिसेंबर 2004 पर्यंत जन्म असेल तर ते स्वतःच्या व आई या वडीलच्या दाखला लागेल. आणि 2 डिसेंबर 2004 नंतरचे जन्म असेल तर ते स्वतःच्या आणि आई आणि वडीलच्या दाखला लागणार आहे. आणि कोणकोणचा दाखला लागणार आहे ते पण यादी निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. ते यादी असं आहे की केंद्र व राज्य शासनाच्या या सार्वजनिक उपक्रम PSU मध्ये दिलेला ओळखपत्र, या सेवानिवृत्ती देयकाचा आदेश, 1 जुलै 1987 पूर्वी शासन, बँक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने जारी केलेला ओळखपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिलेला जन्म दाखला, पासपोर्ट, मान्यतेप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेला मेट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र, सक्षम राज्य प्राधिकरणाने दिलेला परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट, वनहक्क प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिलेला जात प्रमाणपत्र, ST OBC या कोणताही जात प्रमाणपत्र, आणि शेवटचे आधार कार्ड पण सादर करू शकतात, पण ते फक्त आयडेंटिटीसाठी गिनले जाणार आहे.
0: तर SIR फॉर्म तुम्ही कशा प्रकारे फिलअप करू शकता, कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज असते, ही सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आणि जेव्हा BLO ऑफिसर तुमच्या घरापर्यंत येतील तर त्यांना सहकार्य करा आणि ते फॉर्म फिलअप करून घ्या आणि ऐकत राहा.
2: Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 937171423 or visit MGM Campus N6 Circle, Chhatrapati, Sambhajinagar.

0: आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो एमसीएम यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इंग्लिश, एमए मराठी, एमए हिंदी, एमए उर्दू, एमए संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515।
2: तुझा अजूनही डिसाइड झाला नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे।
2: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा। याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही।
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या। MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग।
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज।
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा। पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे। यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा।
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी to visit mgmu.ac.in.

0: येलो ऑफिसर जेव्हा तुमच्या घरी येणार आहेत SIR फॉर्म भरण्यासाठी, तेव्हा कोणकोणती काळजी घ्यावी, कशा प्रकारे ते फॉर्म भरावं, याबद्दल आज आपण बोलत आहोत. तुम्ही ट्यून केले MGM 90.8 FM, RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि माझ्यासोबत आहेत कलेक्टर विनय गौडा सर, यांच्यासोबत आज आपण बोलत आहोत. तर सर, BLO जेव्हा घरी येतील, BLOंचं काम काय आणि कुटुंबातील लोकांनी कशा प्रकारे त्यांना मदत करावी?
1: अपेक्षा असा आहे की BLO त्यांच्या पार्ट मध्ये, त्यांच्या बूथच्या एरियामध्ये असणारा प्रत्येक घरी भेट देईल. आणि जेव्हा BLO एखाद्या घरी आल्यावर मतदार जो आहे, आलेला BLOंना एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्यासाठी पूर्ण मदत करायच्या. त्यांना जो काही माहिती लागणार आहे, जो काही तपशील लागणार आहे ते द्यायचं, आणि त्यांच्या कुटुंबातील असलेला सर्वांच्या माहिती एक त्या कुटुंबातील एक अडल्ट व्यक्ती करू शकतात. आणि एन्युमरेशन फॉर्म भरताना त्यांच्या, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये त्यांच्या स्वतःच्या या त्यांच्या इमिडिएट फॅमिली मेंबर, आई वडील या आजी आजोबा, त्यांच्या तपशील एन्युमरेशन फॉर्म मध्ये भरायच्या आणि भरून BLO कडे द्यायच्या. आणि BLO जो आहे हे सर्व भरलेला व्यवस्थित आहे का चेक करून एक कॉपी त्यांच्या स्वतःकडे ठेवायची आणि एक कॉपी अक्नॉलेजमेंट म्हणून मतदारांकडे पण द्यायची.
0: आणि सर, काही जण घरी राहत नाहीत किंवा शहरात नाहीत, विदेशात राहतात, तर अशा लोकांचं मतदार यादीत पुनरीक्षण कसं होणार?
1: हा मायग्रेशन जो आहे दोन प्रकारच्या होऊ शकतात. एक तात्पुरत्या म्हणजे टेम्पररी मायग्रेशन, असा एक टेम्पररी मायग्रेशन साठी गेलेला असेल तर तो त्यांच्या घरी असणाऱ्या कुटुंबातील कोणी प्रौढ सदस्य त्यांच्या वतीने एन्युमरेशन फॉर्म भरून देता येतो. पण एखादा व्यक्तीने पर्मनंटली शिफ्ट केलेला असेल तर तो ज्या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे तिथून त्यांच्या मतदार यादीमध्ये ते भरावं लागणार आहे.
0: आणि महत्वाचं सर अजून एक, की लग्न झालेल्या ज्या मुली आहेत किंवा या उपक्रमादरम्यान ज्यांचं लग्न होणार आहे तर त्यांचा पत्ता आणि सरनेम चेंज होत असतं, तर यावेळेस त्यांचं नाव ते कशा प्रकारे चेंज करू शकतात आणि कोणकोणत्या डॉक्युमेंटची त्यांना गरज असेल?
1: त्यांच्या फक्त मॅपिंग करताना काही नेम मिसमॅच होऊ शकतात त्यांच्या, क्योंकि लग्न झाल्यानंतर 2002 मध्ये काय आडनाव होता आणि आताचं काय आडनाव आहे, पण त्याच्या करेक्शन करण्यासाठी एक सोपं आम्ही कार्यपद्धत ठेवलेलं आहे. फक्त एक नॉर्मल त्यांच्या लग्नाच्या काही पुरावे आणि लोकल पंचनामा करून आम्ही ते क्लिअर करून देणार आहे, काही त्याच्यामध्ये मोठा विषय येणार नाही.
0: तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. BLO ऑफिसर जेव्हा तुमच्या घरी येतील त्यांना सहकार्य करा, फॉर्म फिलअप करून घ्या आणि ऐकत राहा.

0: माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर
1: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
3: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
4: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017008546. MGM University Institute Chhatrapati Sambhaji Nagar.
5: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
6: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
5: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
6: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स,
5: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844.

0: कुछ लोगों को आदत होती है इम्पोर्टेंट काम अक्सर भूल जाने की या तो फिर नहीं करने की. अभी आपल्याला एक महत्त्वाचं काम करावंच लागेल. तुम्ही ऐकत आहात आरजी अदनान लॉन एमजीएम 90.8 FM आणि माझ्यासोबत आहेत कलेक्टर विनय गौडा सर. आणि सरांसोबत आपण SIR फॉर्म बद्दल बोलत आहोत. जर सर कोणाचं नाव राहूनच गेलं नोंद करण्याचं तर अशांचं नाव मतदार यादीतून बाद होईल का?
1: सर्वांना विनंती आहे की या पुनरीक्षण कार्यक्रम मध्ये तुम्ही सहभाग व्हा आणि एखादा एन्युमरेशन फॉर्म आले नाही तर ते आपला प्रारूप आणि अंतिम मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नाही असणार. सर्वांना विनंती असणार आहे की तुम्ही याच्यामध्ये तुमचे नाव असेल ह्याच्या खात्री करा. पण एखादा खूप जेन्युइन कारणाने ते राहून गेलेला असेल तर हे सर्व आपला विशेष पुनरीक्षण कार्यक्रम झाल्यानंतर नवीन फॉर्म 6 भरून आणि त्याच्यासोबत जो अडिशनल डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सर्व दिलं तर त्यांचं नाव समाविष्ट होऊ शकतं.
0: आणि सर या सुविधा ऑनलाईन आहेत का?
1: नक्की, हा सुविधा ECI नेट ॲपमध्ये तसेच voters.ECI.gov.in हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलमध्ये जाऊन एक व्यक्ती त्यांच्या एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन पण भरता येतो. येलो तेव्हा त्यांच्या घर भेट देऊन ते व्हेरीफाय करून ते अपडेट करेल.
0: अच्छा, एक महत्वाचा प्रश्न सर, की काही तक्रारी अशाही आहेत की BLO घरी जात नाहीत किंवा कोणी टाळाटाळ करतात, तर BLO ने नेमकं काय करणं अपेक्षित आहे?
1: सर्व BLO ना असं सूचना देण्यात आलेलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO ने किमान एक वेळ प्रत्येक घरी भेट दिला पाहिजे आणि एखादा घर बंद असेल तर किमान 3 वेळ तिकडे भेट दिला पाहिजे आणि भेट देऊन एन्युमरेशन फॉर्म तिकडे वाटप करून ते भरून घेणे अपेक्षित आहे. पण एखादा ठिकाणी ज्या ठिकाणी घर सापडत नाही या काही लोक सकाळी बाहेर गेलेला असतील या कामानिमित्त गेलेला असेल तो त्यांना सोपं होण्यासाठी एक राऊंड दररोज त्यांच्या मतदान क्षेत्रामध्ये घरभेट दिल्यानंतर एक ठिकाणी केंद्र ठिकाणी म्हणजे
2: जिथे मतदान
1: केंद्र असणार आहे तिकडे या शासकीय कार्यालय एखादा असेल तर तिकडे डेसिग्नेटेड एरियामध्ये तिकडे बसून

0: ते नंतरचा जो त्यांचं काम आहे ते करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे, ताकि इवन एखादा व्यक्तींना मिस झाला, त्यांना काही शंका असेल तर आफ्टर जो राऊंड घेतल्यानंतर तिकडे येऊन मतदार त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही शंका असेल तर निवारण करता येईल.
1: तर आपण अजून सविस्तर बोलणारच आहोत या टॉपिकवर, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Let's talk about SIR form. You are listening MGM 90.8 FM RG अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहे कलेक्टर विनय गौडा सर. त्यांच्यासोबत आज आपण बोलत आहोत निवडणूक आयोगाच्या उपक्रमाबद्दल SIR. तर सर, जे दुबार मतदार आहेत किंवा ज्यांचं दोनदा मतदार यादीत नाव आहे, तर हे कसं चेक होणार?
1: दुबार मतदार म्हणून रजिस्टर करणे हे आपला कायदेशीर गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी ऑलरेडी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि आपला महाराष्ट्राच्या सीओ ऑफिस मधून एक्झिस्टिंग डेटाबेस वर सर्च करून आपल्याकडे काही फोटो सिमिलर एंट्रीज आणि डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज पीएससी आणि डीएससीच्या दुमार मतदारांच्या यादी आलेला आहे. आम्ही विथइन पार्ट म्हणजे एकाच बूथ मध्ये आणि अक्रॉस पार्ट असा खाली वाटप केलेला आहे. एन्युमरेशन फॉर्म घेताना आम्ही हे खात्री घेणार आहे की त्यांच्याकडून दोन ठिकाणी असेल तर फक्त एक ठिकाणीतून एक एन्युमरेशन फॉर्म असेल त्यांच्या पसंतीनुसार, ताकी दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या ज्या दुबार नोंदणी आहे ते आपोआप कमी होईल. याच्यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यापर्यंत घेतलेला आहे म्हणजे एक पोलिंग बूथ म्हणजे एकाच पोलिंग बूथ मध्ये मल्टिपल असणार आहे त्याच्यात टॅकल करणार आहोत आणि अक्रॉस पोलिंग बूथ पण विथ इन एसी आणि अक्रॉस एसी विथ इन डिस्ट्रिक्ट इथपर्यंत आम्ही आता करतोय. पण एसआरच्या प्रक्रिया एंड मध्ये अक्रॉस डिस्ट्रिक्ट आणि अक्रॉस स्टेट पुढे इलेक्शन कमिशन घेणार आहोत एसआर संपल्यानंतर.
0: आणि सर, हा खूप महत्वाचा उपक्रम आहे निवडणूक आयोगाने सुरू केलेला आणि यात मतदार हा सर्वात महत्वाचा आहे, तर या सर्वांना तुम्ही काय मेसेज देणार?
1: अचूक मतदार यादी हे लोकशाहीचा मजबूत पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग झाला पाहिजे. बीएलओंना सहकार्य करावे, आवश्यक माहिती व कागदपत्र वेळेत उपलब्ध करून द्यावेत आणि स्वतःचे नाव मतदार यादीत योग्यरित्या समाविष्ट असेल याच्या खात्री करावे. आणि आपला पूर्ण पुनरीक्षण कार्यक्रमाचा हेतू आहे की प्रत्येक पात्र मतदारांची मतदार यादीत नोंद होईल आणि कोणत्याही अपात्र व्यक्तींच्या नावाचा समावेश होणार नाही.
0: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला आज माहीत झाली अबाउट निवडणूक आयोगाच्या SIR या मोहिमेबद्दल आणि याची महत्वाची माहिती आम्हाला माहीत झाली. सो थँक्यू सो मच सर, धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद.
0: स्टे ट्यून्ड.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बी ए ऑनर्स इन इंग्लिश एम ए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी सो MGM यूनिवर्सिटीज JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू कोर्सेस एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA BTech MTech बैचलर ऑफ आर्किटेक्चर मास्टर ऑफ आर्किटेक्चर एंड MCA Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sirko, Chhatrapati Sambhajinagar.
1: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
0: तो MGM University Institute of Indian and Foreign Language लेकर आया है BA Honors in English, MA English, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG Diploma in Arabic. Diploma programs: Creative Writing in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and Translation.
1: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call करें 9763 67 9245 और 9665353515.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे. मी MGM University म्हणजेच MGM University Institute of Management and Research ला ऍडमिशन घेणार आहे.
2: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG Diploma, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
5: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
4: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट MGMU.ac.in.

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और also MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी इन सिटी छत्रपती संभाजीनगर.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्यूचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री विजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9890-71-7844.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी सो MGM यूनिवर्सिटीज JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू कोर्सेज एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA BTEC MTEC Bachelor of Architecture Master of Architecture and MCA Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Co, Chhatrapati Sambhajinagar.
1: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
0: तो MGM University Institute of Indian and Foreign Language लेकर आया है BA Honors in English, MA English, MA Marathi, MA Hindi, MA Urdu, MA Sanskrit, PG Diploma in Arabic. Diploma programs, Creative Writing in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and Translation.
1: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call करें 9763679245 और 9665353515.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे. मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668 7838 9 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
5: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबत टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
4: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.